0: अरे ये कस्टमर केयर इल्ली दे
1: मैडम
2: हेली
1: ये केवाईसी अपडेट गागी नंगे पदे पदे मैसेज आक बरती दे
2: ये केंद्र बैंकिंग सेवे कड़ी गागी समय के सरियागी केवाईसी अपडेट मार्स पे को
1: आदर इधनु एक मर्डो दो
2: गुरुतो अथवा विलास दली यावदे बदलावने इल दिद्रे निम्म बैंक अथवा एटीएम अथवा बिजनेस करेस्पोंडेंट अंदरे बीसी पड़े होगी बैंक नली नोंदाई सलाद ईमेल मोबाइल नंबर मोबाइल बैंकिंग ऐप अथवा पत्र द मूलक अदर डेक्लेरेशन नीडी
1: हौदा ಒಂದ್ ವೇಳೆ ಏನಾದರೂ ಬದಲಾವಣೆ ಇದ್ರೆ
2: ಆಗ ಇತ್ತೀಚಿನ ಗುರುತು ಮತ್ತು ವಿಳಾಸದ ಪುರಾವೆಗಳನ್ನು ನೀಡಿ ಕೆವೈಸಿ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿಸಬಹುದು
1: ಅಷ್ಟೇ
2: ಅಷ್ಟೇ
1: ಗೊತ್ತಾಯ್ತು
2: ನಿಮ್ಮ ಕೆವೈಸಿಯನ್ನು ನವೀಕರಿಸಲು ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಶಿಬಿರ ಅಥವಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ
1: ಆರ್ಬಿಐ ಹೇಳುತ್ತೆ
3: ಜಾಣರಾಗಿರಿ ಜಾಗರೂಕರಾಗಿರಿ